मोबाइल रिचार्ज करते वक्त ना एक बात तो सबके दिमाग में आती है, 28 दिन का रिचार्ज है तो भाई 28 दिन का महीना कब से होने लगा। बात कुछ ऐसी है कि नवीनुसार टेलिकॉम कंपनीज ना 30 दिवसांचे व्हॅलिडिटीचा रिचार्ज ऑप्शन द्यावा लागणार आहे, आणि ज्यांना इंटरनेटची गरज नाही फक्त कॉलिंग आणि SMS पाहिजे त्यांच्यासाठी व्हॉइस आणि SMS ओनली प्लॅन सुद्धा अवेलेबल करावे लागतील। अगोदर कसं होतं, तुम्ही फक्त कॉलिंग साठी नंबर युज करा पण तुम्हाला इंटरनेटचं बिल सुद्धा द्यावं लागत होतं। पण आता असं जमणार नाहीये, ज्यांना फक्त कॉलिंग आणि SMS पाहिजे तर त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज असावा लागेल। और जैसे हम सभी लोग ना 28 दिन का रिचार्ज करते थे तो अब 28 नहीं पूरे एक महीने का यानी कि 30 दिन का रिचार्ज लाना कंपलसरी हो चुका है। थोड़क्यात काय तर तुम्हाला आता

0: करताना जास्त ऑप्शन्स मिळणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक रिचार्ज आता 30 दिवसांचा होणार किंवा प्रत्येक प्लॅन स्वस्त होणार. म्हणजे रिचार्ज करण्याआधी एकदा व्हॅलिडिटी आणि प्लॅन्स नक्की चेक करा, इसके रेट भी थोडे बढ सकते है. सो ये एक अपडेट है, याद रखिएगा एंड स्टे ट्यून्ड.
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

Good morning, friends. This is RJ Adnan in the show. All is well, RJ Adnan ke saath. Show ke starting mein na to hum ek game khelte hain jiska naam hai. Kaisi paheli hai ye, kaisi paheli zindagani. तर यात मी तुम्हाला एक कोड विचारलं होतं आणि याच उत्तर तुम्ही मला देणार होतात. तर कोड असा होतं की तो स्वतः चालत नाही पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण जगाला पुढे नेत असतो. सांगा हे काय? तर याचं उत्तर आहे रस्ता. हो, रस्ता. तो स्वतः चालत नाही ना पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण या जगाला पुढे नेत असतो. तर याचं उत्तर आहे रस्ता. आणि एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे अजित काळे यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन अजित काळे, तुम्ही आजचे विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट वाउचर मिळेल. सो कॉंग्रॅच्युलेशन. बाय द वे मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे गिफ्ट जिंकू शकता. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, गिफ्ट जिंका, आनंदी रहा आणि ऐकत रहा.

मन गटलो खंडाच मन गटलो खंडाच स्पर्श तुझा परिसाचा मन गटलो खंडाच

0: मधे मधे वाजविन शेट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधे मधे वाजविन शेट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधे मधे वाजविन शेट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

रे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

0: चावला हा म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे.
1: अरे नाही नाही, जुही चावलाचा भाऊ नाही रे, काम क्रोध विंचू चावला.
0: हा हा चावला चावला, बर काम चावला, तुम्ही गाडी घातली असेल बिळात.
1: अरे तसं नव्हे रे, काम क्रोध विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला.
0: आता तुम्ही गाडी घातली असेल बिळात, मग गोष्ट अंगाशी येणार.
1: अरे तसं नव्हे रे, काम क्रोध ह्याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाव अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला.

0: मनुष्य इंगळी अति दारुण
1: हे ऐका महाराज दारू बद्दल सांगतात.
2: मध्यरात्री अति दारुण मनुष्य टाइट होतो.
1: शाबास.
0: अरे मनुष्य इंगळी अति दारुण.
3: माझ्या लक्षात आलं.
2: काय काय काय
3: मनुष्य पितो त्या दारून इंगळी टाइट झाली.
0: अरे दारुण म्हणजे ती दारू नव्हे रे, दारुण म्हणजे
2: भयंकर. मला एक सांग,
4: भयंकर म्हणजे?
3: भयंकर म्हणजे अति भयंकर.
2: अति भयंकर म्हणजे
0: महाभयंकर.
2: महाभयंकर म्हणजे?
3: महाभयंकर म्हणजे फार फार
2: भयंकर. फार भयंकर म्हणजे?
0: अरे आता मी भयंकर तापलोय, एवढा भयंकर तापलोय की तुमच्या तिघांचे दात तोडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर. मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तीन. तीन तीन म्हणजे हिन तीन नव्हे.
2: आम्ही कुठं म्हणतोय हिन तीन? आम्ही म्हणतोय
5: एक दोन तीन.
2: लपडे बाजू.
0: अरे तिनं म्हणजे त्या इंगळीन.
2: आता इंगळी म्हणजे त्याच्या इंगळीची बायको काय रे?
0: अरे ती इंगळी नव्हे, इंगळी म्हणजे मोठा विंचू.
2: मोठा मोठा विंचू म्हणजे साधारण साईज सांगा.
0: अरे बाबा साधारण सांगायचं म्हणजे साधारण म्हणजे तुझ्या एवढा.
2: म्हणजे स्टँडर्ड दिसतो.
3: स्टँडर्ड
2: मला एक सांगा, समजा चुबुआ सारखा असत कसा दिसला असता?
3: अरे तुळतुळी
1: गुळगुळी
3: गुळगुळी. नाही चकचकीत.
2: हे चकचकीत म्हणजे त्यांच्या टक्काला असं चाबाकलं असत.
0: बोच्या मागे लागू नका.
2: नाही बोच्या मागे लागू नका. ए बोच्या मागे लाग. बोचा चेहरा पडला बघ. बोचा चेहरा पडला. ए बुवा असं करा तुम्ही आता बोला
1: बोला. आता सगळे गप्प बसा बघू.
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला. अरे विंचू चावला.

0: या विंचवाला उतारा.
1: उतारा म्हणजे सातबाराचा उतारा की काय?
2: तो नाही, मी सांगतो. एखादा मोठा दगड आहे का बघा,
1: कशाला
2: आणि घाला महाराजाच्या डोकीत. आयला इचू मी खाला, तुम्ही महाराज मी खाल्ला.
3: मला एक सांग, तुझं इचवाशी वाकडाय का बुवाशी?
2: इचवाशी इचवाशी.
3: अरे मग येड्या, अरे तो दगड इचवावर मारला तर 15-16 इंचू एकदम पटा पटा मारती. जगड जर बुवावर मारला बुवा गचकेल ना. अरे प्रभू रामचंद्रा नंतर हा एकच कटपीस राहिला. मग बुवा
4: नमस्कार. छत्रपती संभाजीनगर
5: तुम्ही ऐकत आहात MGM 90.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांनी आपल्याला फक्त एखादा विषय शिकवलेला नसतो तर जगाकडे बघण्याची पद्धत शिकवलेली असते. मित्रांनो, आज आहे 5 ऑक्टोबर, वर्ल्ड टीचर्स डे. आपल्या आयुष्यातला पहिला टीचर कोण होता याचा विचार केला तर कदाचित शाळेतले टीचर्स आठवतील. पण खरं सांगायचं तर शिकवणारे लोक आयुष्यात खूप असतात. कधी आई वडील एखादी गोष्ट समजून सांगताना, कधी एखादा मित्र आपली चूक दाखवून देताना, तर कधी एखादी चूकच आपल्याला सगळ्यात मोठा धडा शिकवते. आणि शिक्षकांची एक गोष्ट खास असते, त्यांना आपण त्या क्षणी किती ऐकलं हे कदाचित लक्षात राहणार नाही, पण त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट अनेक वर्षांनी अचानक आठवते. म्हणून आज तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला काहीतरी शिकवलंय अशा एखाद्या व्यक्तीला मनापासून थँक्यू म्हणा. कारण काही शिक्षक वर्ग संपल्यानंतरही आपल्या आयुष्यातून कधीच बाहेर जात नाहीत. मी आहे RJ भूषण, शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक. तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM. सात हे तो बात है. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, घर म्हणजे फक्त चार भिंती, एक छप्पर आणि दरवाजा एवढंच असतं का? नाही. घराभोवती रस्ता, झाड, पाणी, हवा, शेजारची माणसं, हे सगळं मिळून आपल्या राहण्याचा अनुभव तयार होतो. मित्रांनो, आज आहे वर्ल्ड हॅबिटॅट डे. हॅबिटॅट म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आपण जिथे राहतो ते संपूर्ण वातावरण. आपण घर कितीही सुंदर केलं पण बाहेर कचरा असेल, पाणी साचत असेल, झाड नसतील किंवा परिसर अस्वच्छ असेल तर त्या घराची मजा तरी किती. म्हणून हॅबिटॅट डे आपल्याला एक साधी गोष्ट आठवून देतो. चांगलं राहणीमान फक्त आपल्या घरापासून सुरू होत नाही, ते आपल्या परिसरातून सुरू होतं. आपल्या घरासमोरचा छोटासा परिसर स्वच्छ ठेवणं, एखादं झाड जपणं, पाणी वाया जाऊ न देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातूनच चांगला हॅबिटॅट तयार होतो. म्हणजे घर आपलं तसंच परिसरही आपलाच. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. सात हे तो बात है.

पक्ष्यांचे आवाज आणि मोकळी हवा या सगळ्यांचा आपल्या मेंदूवर एकत्रितरित्या परिणाम होतो. म्हणूनच कदाचित गावाकडे एखाद्या झाडाखाली चार जण गप्पा मारताना दिसले की तिथे कुणीही मेडिटेशन सेशन सुरू केलंय असं वाटत नाही, पण मूड बऱ्यापैकी चांगला झालेला असतो. आणि म्हणूनच रोजच्या धावपळीत काही मिनिटं का होईना मोबाईल बाजूला ठेवा आणि निसर्गात थोडा वेळ घालवा. कदाचित तुमच्या मनाला त्याची गरज तुमच्या मोबाईल पेक्षा जास्त असेल. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. सात हे तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, स्पोर्ट्स म्हटलं की एक वेगळीच एनर्जी येते आणि एशियन गेम्स मध्ये यावेळी इंडियन ॲथलीट्सने दिलेला परफॉर्मन्स खरंच लक्षात राहणार आहे. मित्रांनो, इंडियाने 85 मेडल्स मिळवत एशियन गेम्स 2026 मध्ये चौथं स्थान मिळवलंय. त्यात 21 गोल्ड, 27 सिल्वर आणि 37 ब्रॉन्झ मेडल्स आहेत आणि काही गोल्ड मेडल्स खरंच लक्षात राहतील. मेन्स क्रिकेट, वुमन्स क्रिकेट, कबड्डी आणि हॉकी या सगळ्यांमध्ये इंडियाने गोल्ड मिळवलंय. म्हणजे क्रिकेटची एक्साइटमेंट असो, कबड्डीची चढावड असो किंवा हॉकीचा थ्रिल, इंडियन ॲथलीटने प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली. पण मेडल्सची संख्या एका बाजूला झाली. या सगळ्यांमागे कित्येक वर्षांची प्रॅक्टिस, सकाळ संध्याकाळची मेहनत, इंजरीज, फेल्युअर आणि पुन्हा मैदानात उतरायची तयारी. मित्रांनो, आपण मेडल हातात आल्यानंतरची पिक्चर पाहतो, पण त्या मेडल्सपर्यंत पोहोचवण्यासाठी किती वेळा पडावं लागतं हे त्या ॲथलीटलाच माहीत असतं. म्हणून त्या सगळ्या खेळाडूंसाठी एक मोठं वेल प्लेड. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मध्ये डिजिटल सर्व्हिसेस वाढत आहेत, पण त्या वापरताना काही अडचणी येणं हे सुद्धा साहजिक आहे. आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादं नवीन ऍप वापरणं, रजिस्ट्रेशन करणं किंवा टेक्निकल एरर समजून घेणं हे थोडं कठीण जाऊ शकतं. आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या ट्रेझरी ऑफिस कडून 6 ऑक्टोबरला पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरसाठी स्पेशल वर्कशॉप आयोजित करण्यात आलाय. महाउपलब्धी या ऍपच्या माध्यमातून पेन्शन रिलेटेड सर्व्हिस ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आहे, पण काही पेन्शनर्सला रजिस्ट्रेशन करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे वर्कशॉपमध्ये ऍपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन कसं करायचं, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कसं सबमिट करायचं आणि टेक्निकल प्रॉब्लेम आली तर काय करायचं याचं स्टेप बाय स्टेप डेमॉन्स्ट्रेशन दिलं जाणार आहे. मला या अपडेटमधली एक गोष्ट चांगली वाटली की टेक्नॉलॉजी आणणं ही एक बाजू आहे, पण ती टेक्नॉलॉजी प्रत्येकाला सहज वापरता यावी याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण शेवटी टेक्नॉलॉजी माणसासाठी आहे, माणूस टेक्नॉलॉजीसाठी नाही. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, ऑक्टोबर महिना म्हणजे सणांचा महिना, पण यावेळी मूवी लव्हरसाठी सुद्धा हा महिना चांगलाच भरलेला दिसतोय. 2 ऑक्टोबरला दृश्यम द कन्क्लुजन रिलीज झालाय आणि आता पुढच्या काही दिवसात एका मागोमाग एक नवीन मूवीज येणार आहेत. यामध्ये 9 ऑक्टोबरला आयुष्यमान खुराणा आणि सारा अली खान यांचा उडता तीर रिलीज होतोय. त्यानंतर 15 ऑक्टोबरला रजनी द जेलर 2, तर 16 ऑक्टोबरला राजकुमार रावचा प्रहार आणि यामी गौतमचा नई नवेली असे सगळे मूवीज येत आहेत. म्हणजे या महिन्यात थिएटरमध्ये जायचं ठरवलं तर काय बघायचं हा प्रश्न कमी आणि पहिले काय बघायचं हा प्रश्न जास्त असणार आहे. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे या मूवीजचे जॉनर सुद्धा वेगवेगळे आहेत, म्हणजे कॉमेडी, थ्रिलर, हॉरर कॉमेडी, ऍक्शन, म्हणजे तुमचा मूड कोणताही असो, ऑक्टोबरमध्ये बॉलिवूडकडे काही ना काही ऑप्शन्स तयार आहेत. सो तुमच्या वॉचलिस्टमध्ये सध्या कोणता मूवी नंबर 1 आहे मला डीएम करून सांगा माझ्या इंस्टाग्राम आय डी वरती, जो आहे RJ_भूषण.पवार. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

आपल्या घरात फ्रीज हा असा अप्लायन्स आहे जो जवळपास 24 तास चालू असतो. म्हणून त्याच्याकडून जर वीज वाचवायची असेल तर एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, फ्रीज ना पुन्हा पुन्हा उघडणं टाळा. काय खाऊ, उघडला फ्रीज, आता बघितलं काही आवडलं नाही, बंद केला आणि परत 5 मिनिटांनी उघडला फ्रीज. असं पुन्हा पुन्हा केल्याने बाहेरची गरम हवा आत जाते आणि ती पुन्हा थंड करण्यासाठी फ्रीजला जास्त काम करावं लागतं. म्हणून काय पाहिजे ते आधी ठरवा आणि मग फ्रीज उघडा. आणखी एक गोष्ट, गरमागरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा तो थोडा नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर मग ठेवणं चांगलं असतं. मित्रांनो, छोट्या सवय आहेत पण महिनाभरात किती वेळा फ्रीज उघडतो याचा विचार केला तर या छोट्या गोष्टींचाही अर्थ कळतो. फ्रीजला तुमच्या प्रत्येक काय आहे आत या क्युरिओसिटीचा आन्सर देण्यासाठी 24 तास ड्युटी करायची काय गरज आहे. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

0: वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर MGM रेडिओ 90.8 FM.
1: सवाल पूछ रहा हूँ डायरेक्टली.
2: जी.
1: फैमिली प्रेशर में आके शादी तो नहीं कर रही हूँ, एज इन कोई अफेयर हो, और क्योंकि तुम्हारी फैमिली चाहती है इसलिए तुम उससे शादी कर रही हूँ.
3: एहसास की जो जुबान बन गए.
2: किसने कहा हमें आपसे शादी करनी है?

0: मोबाइल रिचार्ज करते वक्त ना एक बात तो सबके दिमाग में आती है, 28 दिन का रिचार्ज है तो भाई 28 दिन का महीना कब से होने लगा। बात कुछ ऐसी है कि नवीनुसार टेलिकॉम कंपनीज ना 30 दिवसांचे व्हॅलिडिटीचा रिचार्ज ऑप्शन द्यावा लागणार आहे आणि ज्यांना इंटरनेटची गरज नाही, फक्त कॉलिंग आणि SMS पाहिजे, त्यांच्यासाठी व्हॉइस आणि SMS ओनली प्लॅन सुद्धा अवेलेबल करावे लागतील। अगोदर कसं होतं, तुम्ही फक्त कॉलिंग साठी नंबर युज करा पण तुम्हाला इंटरनेटचं बिल सुद्धा द्यावं लागत होतं। पण आता असं जमणार नाहीये, ज्यांना फक्त कॉलिंग आणि SMS पाहिजे तर त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज असावा लागेल। और जैसे हम सभी लोग ना 28 दिन का रिचार्ज करते थे तो अब 28 ने पूरे एक महीने का यानी कि 30 दिन का रिचार्ज लाना कंपल्सरी हो चुका आहे। थोडक्यात काय तर तुम्हाला आता रिचार्ज करताना जास्त ऑप्शन्स मिळणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक रिचार्ज आता 30 दिवसांचा होणार किंवा प्रत्येक प्लॅन स्वस्त होणार। म्हणजे रिचार्ज करण्याआधी एकदा व्हॅलिडिटी आणि प्लॅन नक्की चेक करा, इसके रेट भी थोडे बढ सकते है। सो ये एक अपडेट है, याद रखिएगा एंड स्टे ट्यून्ड।
1: Only on MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.